जग जस तूर बजायो गुर रामदास का लोचरे त्या पै अमर पद पायो सतगुर प्रमाण।

0: परमंगी परमाते समस्ति प्रभुते
1: कलंकन विना ने कलंकी स्वरूपे
0: नमो राजर्देश्वरं परम रूपे
1: नमो जोग जोगेश्वरं परम सिद्धे
0: नमो राजर्देश्वरं परम वृद्धे
1: नमो सहस्रपाणे नमो असुरवाणे
0: नमो परम ज्ञाता नमो लोकमाता
1: अपेकीय परमीय भोगीय भुक्ते
0: नमो जोग जगे